0: ए मारी एक्कल सुजी बदल कोल्ला फिए
1: एहेंदा असलुस हाद देरे दो अले कम हाद लोबी ने दे मि हुंगुलुनी
2: साब हे मारी हां तो एपुनी डॉक्टर बाय बदल करवा हके
3: मलेरिया गित बार लिफावा डॉक्टर बाय कोडे इत वदकुं गिन अन्नन दोयलेवे बेनो कोलेकुं बेनो साइज वस्मीरवान एकमकु कोइनि माने तकोल
2: ತಪಾತು ಗೇಮ್ ತಕಾಯಕು ಗೆನಸ್ತೆನಿ
4: ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೀಟ್
2: ಹೋಮ ದುಹುಗೆ ಮೆಂದುರುಫಹು ದೇ ಚಹಾರು ರಿಪೀಟ್ ಅಂಗಾರ ದುಹುಗೆ ರೇ ದಿಹೆ ಚಹಾರು ಅದಿ ಬುಧ ದುಹುಗೆ ಮೆಂದಮು ಪಾರ ಚಹಾರು
5: ಮೀ ಮೊಹಮ್ಮದ್ ಫರ್ಹಾದ್

0: ईशा सुवाने कुरंता
1: कोब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगलो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
0: वारर रंगलो वेहे ता फेंडिगु में बुनमा की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफु माड़ कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मी तैयार वानी दिवे ही एफएम उंगेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवे ही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊ ಅಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್